कहते बन जा रहा, कहते बन जा रहा, बलदा की जोड़ी जोड़ी बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल